चौथा पद कीन्है राम नाम सुख होई त्रै गुण सब तेरे तू आपे करता जो तू करह सो होई।

राखै जा सोए, जह देखा तह रहया समाय, तुद बिन दूजी नाही जाय, जे को करे कीतै क्या होए, जिसनो बख्शे साचा सोए, हुण उठ चल

नाम है आधारा रहा करीमा रहीमा अल्लाह तू गनी हाजरा हजूर दर पेश तू मनी दरियाओ तू देहांद तू बिसियार तू तनी देहे लेहे एक तू दिगर को

राम सुरत मत चतुराई तेरी तू जनाई जाना राम सोई जाने सोई पछाने जाको नदर शरम दे मनमुख भूली बहुती राही हाथी माया फंदे ठाकुर पाणी सा गुणवंती तिन्ही।

संतोह शब्द तरहु प्यारू साचा नाम मेरा आधारू वाजे पंच शब्द तित कर सा भागै शब्द वाजे कला जित कर तारिया पंच दूत तुद वस कीते काल कंटक मारिया तुर कर्म पाया तुद जिनको ते नाम हर कै लागे कह नानक तह सुख हुआ तित कर अनहद वाजे साची लिवै बिन देह निमाणी देह निमाणी लिवै बाजो क्या करे बेचारिया तुद बाज समरथ कोए नाई किरपा कर बनवारिया एस नौ होर थाऊ नाही शब्द लाग सवारी।

सर्वे थानथनंतरी तू दाता दातार जह देखा तह एक तू अंत ना पारावार थान थनंतर रव रहया गुर शब्दी विचार अणमंगया दान देवसी वड्डा अगम अपार दया दान दयाल तू कर कर देख।